होई, सच्चा सबद सच्ची है शोभा, साचे ही सुख होई। साच रते भगत करंगी, दूजा रंग न कोई, नानक जिसको मस्तक लिखिया तिस सच प्राप्त होई। सुही महला तीजा, जुग चारे तांजे पवै,

कर कर खाते वडे वडेरे, किन्हीं ना किए काज माया पूरे, हर हर नाम जपे जन कोए, ताकि आशा पूर्ण होए, हर पगतन को

त्रिभुवन ज्योत आपे निरंकार, वर्ण पेख असरूप सो एको, एको शब्द विडाणी, साच बिना सूचा को नाही, नानक अकथ कहानी, कित कित विद

पाणे जोन को आई है, पाणे बख्श करे, पाणे दुख सुख भोगी है, पाणे कर्म करे, पाणे मिट्टी साज के पाणे जोत करे, पाणे भोग भुगाएंदा पाणे मने करे, पाणे नरक सुरक।

जाचे सिद्ध साधिक बनवासी, जाचे जति सती सुखवासी, एक दातार सगल है जाचक, दे दान सृष्टि जाहे, करह पगत अर रंग अपारा, खिन मैं थाप उथापन हारा, पारो तोल बेअंत स्वामी, हुकुम मन पगती जाहे, जिस देहे दर्श सोई

हम मूड मुगद किच बूझे नाही, तू आपे दे बुझाई, जो तुद पावे सोई करसी, अवर न करना जाई, जगत उपाय तुद तंदे लाया, पूंडी कार कमाई, जन्म पदार्थ जुए हारिया, सबदे सुरत न पाई, मनमुख मरे तिन